0: जागा पाठवू, तर खरेच की जाते दुःख म्हणजे पाहिजे
1: धेरै सेवा एउटै ठाउँमा पहिलो कुरा त